0: भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ഈ വരി പെരുന്നാളിന് കയ്യിലൊരു പുതിയ സ്മാർട്ട് ഫോൺ ആയാലോ?
4: മൈജിയിൽ വമ്പൻ വിലക്കുറവ്.
3: ഓരോ 15 രൂപയ്ക്കും 1000 രൂപ ക്യാഷ് ബാക്ക് വോച്ചർ.
4: S26, വിവോ X300, റെഡ്മി നോട്ട് 15 പ്രോ എന്നിവ സ്പെഷ്യൽ ഓഫറിൽ.
3: മൈജി വരി പെരുന്നാൾ ഓഫർ
4: ഇപ്പോൾ എല്ലാ മൈജി ഫ്യൂച്ചർ ഷോറൂമുകളിലും.
5: അടുത്ത ഗാനം പാടിയത് അതിഫ് അസ്ലം, അലിഷ ചിനോയ്. ചിത്രം അജബ് പ്രേം കി ഗസബ് കഹാനി.